गुरु ते उपजै शब्द विचारा, गुर शब्द विचारा राम नाम प्यारा जिस कर

साजन आए उठे कर माही, हर गुण गावे तृप्त अगाही, हर गुण गाए सदा तृप्तासी, फिर भूख न लागे